0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakar Beats.
4: Sakar Beats.
3: संगीत प्रेमी श्रोतेनो नमस्कार सुस्वागतम सुप्रभात मी आशा करते कि आपण ठीक आहात मजेत आहात एंड ट्यूनिंग करीत आहात ऑन ऑरेंज फ्री रेडिओ मनोरंजन रसिक होता असाचा लय भारी कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 10 वाजतापर्यंत तर रसिको नेहमीप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या तर रसिको शुभारंभ करूया आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रम बाप्पाचा जय जयकार करून

रसिक हो अगदी अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला सकाळ बेचा कार्यक्रमाचा. तर रसिक हो आणखी एक भक्तिगीताचा आस्वाद आपण ऐकूया जगदंबा इन द व्हॉइस वर्सेस ऑफ आदर्शिनी आणि साथी कलाकारांच्या. आणि रसिक हो मनात श्रद्धा असू द्या, ओठांवर देवाचं नाव असू द्या, मग प्रत्येक दिवस सुंदर आणि प्रत्येक क्षण मंगलमय होणार. आणि रसिक हो आज सकाळ म्हणजे देवा ने दिलेली एक नवीन संधी आहे. काल विसरा, आजचा दिवस आनंदाने जगा.

तरसिख पुनः एकदा नमस्कार सुप्रभात सुस्वागतम ज्यांनी हालीच रेडिओ मनोरंजनवर ट्यूनिंग केली आहे. सकाळ बेचा कार्यक्रम चालू ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी एंड ऑल्सो टू ब्रिंग सम धमाल बीट्स इन योर मॉर्निंग. तरसिख नेहमीप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत म्हणजे 10 वाजतापर्यंत. आणि रसिक डेडिकेशन करायचं असेल तर आम्हाला मेसेज पाठवा on 5703 42 20 5703 42 20. In the voices of Ajay Gogavli and Arya Ambekar.

तरसी खूब पुढ़ गीता कड़ी वलिया असं म्हटलं जातं की जुन्या गाण्यामध्ये काहीतरी विशेष असतात आणि रसिको काही गाणी कानावर पडत नाही, ते थेट मनाला स्पर्श करून जातात. तर ऐकूया पद्माचा जोगलेकर यांच्या समधुर आवाजात केव्हा तरी पहाटे.

रसिक हो आणखी एक जुन्या गाण्याचा आस्वाद आपण घेऊया. चहाचा कप हातात घ्या, सकाळच्या वाऱ्याचा आनंद घ्या आणि आठवणींच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या या सुंदर जुन्या गाण्याचा आस्वाद

तरसिक हो एमबीसी शा घर नुसार एक्जैक्टली 15 मिनट राहिलेला आहे. तरसिक हो आमची साथ दिल्याबद्दल या सकाळी सकाळी रेडिओ मनोरंजन वर ट्यूनिंग केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना अनेक अनेक धन्यवाद. तरसिक हो स्टे कनेक्टेड 10 वाजतापर्यंत. या पुढील गीताचा आस्वाद आपण सगळेजण घेऊया.